भोजन प्रकारो वा भोजन भाव ना ठंडा पानी ना कापड़ से गारो गल संगल सिर मारे उबो ना दिसे घर बारो इबके राहे जमन नाही पछताने सिर भारो बिन साचे को बेली नाही साचा एहु विचारो।

नमस्त्वं प्रमाते नमस्त्वं काले नमस्त्वं पाले नमो राज राजे नमो साज साजे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व दृष्टि

नदरी हेठ चलाईंदा आपे देवड़ाई आपे ही कर्म कराईंदा वड्डो वड्डा वड मेदनी सिरे सिर तंदे लाईंदा नदर पट्टी जे करे सुल्तान।